0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. रामकृष्ण हरी. नुसतं मन समुद्रा एवढं असून चालत नाही. खडकावर आदळून शांत परतणाऱ्या अबोल लाटांसारखी वेदना सहन करण्याची सहनशक्ती असावी लागते, आणि तेही हसत हसत. कारण प्रशंसा ही चेहऱ्याची नव्हे तर चारित्र्याची व्हायला होत असते. चांगला चेहरा सजवायला काहीशी मिनिटे लागतात, पण चांगले चारित्र्य बनवायला संपूर्ण आयुष्य लागतं. त्यामुळे धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर होऊ लागतात. रामकृष्ण,
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आर जे शुभांगी सोबत. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज 15 ऑगस्ट हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी सर्वात मोठा सण आणि अभिमानाचा क्षण आहे. भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 1947 रोजी तब्बल 150 वर्षांच्या ब्रिटिश गुलामीच्या श्रृंखला तोडून आपला भारत देश स्वतंत्र झाला होता. आज आपला देश स्वातंत्र्याची 80 वर्ष पूर्ण करत आहे. हजारो लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी, क्रांतिकारकांनी आणि वीरांनी आपल्या रक्ताचं पाणी करून प्राणांची आहुती देऊन आपल्याला हे मोकळ्या हवेतलं स्वातंत्र्य मिळवून दिलंय. घरोघरी तिरंगा आणि राष्ट्राचा गौरव. आज देशाच्या कानाकोपऱ्यात लाल किल्ल्यावरील मुख्य सोहळ्यापासून ते गल्लीबोळांपर्यंत आणि घरोघरी आपला तिहेरी तिरंगी रंगाचा राष्ट्रध्वज तिरंगा अत्यंत दिमाखात फडकतोय. आजच्या या ऐतिहासिक दिवशी एका थोर क्रांतिकारक तत्वज्ञाची जयंती आणि स्वातंत्र्याच्याच दिवशी जन्मलेल्या महानायिकेचा वाढदिवस आहे. महर्षी अरविंद घोष भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रखर क्रांतिकारक, कवी, योगी आणि थोर तत्वज्ञ महर्षी अरविंद यांची आज जयंती. त्यांनी बंगालच्या फाळणीविरुद्ध आंदोलनात महत्वाची भूमिका बजावली आणि पुढे पुदुचेरी येथे आध्यात्मिक साधनेतून विश्वाला शांती आणि ज्ञानाचा मार्ग दाखवला. अभिनेत्री राखी गुलजार. 15 ऑगस्ट 1947 रोजी म्हणजेच भारत स्वतंत्र झाला त्याच दिवशी जन्माला आलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री राखी आज वयाची 79 वर्ष पूर्ण करत आहेत. तपस्या, करण अर्जुन, दाग यासारख्या शेकडो चित्रपटांमधून त्यांनी आपल्या कसदार अभिनयाची छाप पाडली आहे. आजचा मनभावन सुविचार. स्वातंत्र्य ही केवळ एक भेट नाही तर ती एक मोठी जबाबदारी आहे. देशासाठी प्राणांचं बलिदान देणारे वीर अमर झालेच, पण आज देश मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणं, शिस्त पाळणं आणि एकमेकांशी प्रेमाने राहणं हीच आपली सर्वात मोठी देशभक्ती आहे. आणि आजची बोधकथा. कारगिल युद्धाच्या वेळेस एका छोट्या गावातील एक तरुण सैनिक सीमेवर सैन्यात भरती होऊन निघाला होता. त्याची वृद्ध आई त्याला निरोप द्यायला स्टेशनवर आली होती. आईच्या डोळ्यात अश्रू होते पण चेहऱ्यावर अथांग अभिमान होता. आईने आपल्या मुलाच्या हातात एक छोटासा रेशमी तिरंगा दिला आणि म्हणाली, बाळा, जेव्हा जेव्हा तुला रणांगणात भीती वाटेल किंवा थकवा येईल तेव्हा खिशातला हा तिरंगा बाहेर काढ आणि आठवण कर की या 3 रंगांमध्ये 140 कोटी भारतीयांचे आशीर्वाद, तुझ्या पूर्वजांचं बलिदान आणि या मातीचा स्वाभिमान दडलेला आहे. तो तरुण सैनिक सीमेवर गेला. अत्यंत प्रतिकूल हवामानात बर्फाच्छादित शिखरावर जेव्हा शत्रूच्या गोळ्यांचा वर्षाव होत होता तेव्हा सैनिकांचा दारुगोळा संपत आला होता. सैनिकांमध्ये थकवा आणि निराशा येऊ लागली होती. त्या क्षणी त्या तरुणाने खिशातला तो छोटासा तिरंगा काढला आणि उंचावून धरला. तो फडकणारा तिरंगा पाहताच सर्व सैनिकांच्या अंगात जणू विजेचा संचार झाला. त्यांना आपल्या बलिदानाचं आणि मातृभूमीच्या रक्षणाचं मोल समजलं. त्यांनी नव्या ताकदीनं शत्रूवर हल्ला चढवला आणि त्या शिखरावर पुन्हा एकदा भारताचा विजय पताका फडकवला. आपला तिरंगा हा केवळ कापडाचा तुकडा नाही, ती 140 कोटी भारतीयांची ताकद, एकता आणि अमर बलिदानाची ओळख आहे. जेव्हा आपण देशहितासाठी एकत्र येतो तेव्हा जगातील कोणतीही ताकद आपल्याला हरवू शकत नाही. तेव्हा श्रोते हो, आज 15 ऑगस्टच्या या सुवर्णमयी सकाळी आपण सर्वांनी एक संकल्प करूया. आपण आपापल्या क्षेत्रात काहीही करत असू, विद्यार्थी असो,

चला तर मग स्वातंत्र्य दिनाचा आनंद आज साजरा करूया, राष्ट्रध्वजाला वंदन करूया. ऐकत रहा तुमचं आणि आमचं लाडकं रेडिओ स्टेशन रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आर जे शुभांगी सोबत.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 1 भावन 90.8 एफएम, अलवेज हैड टची।
1: पंधरा ऑगस्ट श्री राम समर्थ। वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण। आपला देह पंचमहाभूताचा आहे, यामधला मी कोण हे पहावे। जे नाचणार ते मी कधी असणार नाही, म्हणजे पंचमहाभूताचा मी नाही हे ठरले। जो शाश्वत असतो तोच सच्चिदानंद असतो। मी भगवंत स्वरूप व्हावे अशी प्रत्येक मनुष्याची सुप्त अगर प्रकट इच्छा असते, तेव्हा त्यापैकी थोडा तरी मी असल्याशिवाय मला असे वाटणार नाही। भगवंताचे स्वरूप आनंदमय आहे आणि आपण सर्व लोक आनंदात राहावे असे म्हणतो। मी आनंदापासून वेगळा होतो तेव्हा कुठेतरी चुकले असे समजावे। अपूर्ण सृष्टी पूर्ण करण्यासाठीच मनुष्याची उत्पत्ती भगवंताने आपल्या अंश रूपाने केली। आपल्या आनंदात व्यत्यय आणणारे विषय जाणून घेतले म्हणजे मग आनंदात बिघाड नाही येणार। या वाटेने चोर आहेत असे समजले म्हणजे त्या तयारीनेच आपण जातो। जो भक्त झाला त्याला विघ्ने येत नाही। भगवंताचे म्हणून कोणतेही काम केले म्हणजे त्रास नाही होत। आनंदाचा साठा कुठे निश्चित असेल तर तो भगवंताजवळ आहे। नाटकात राजाचे काम करणारा माणूस जसा मी खरा भिकारीच आहे हे ओळखून काम करतो, त्याप्रमाणे आपण आपले खरे स्वरूप ओळखून प्रपंच करावा। नाशवंत वस्तूवर आपण प्रेम करतो तसेच लहानसहान गोष्टीत अभिमान धरतो, इथेच तर आपले चुकते। मी जे नाही ते व्हावे यात चूक आहे असे वाटते। कामधेनूजवळ आपण विषय मागतो आणि मग दुःख झाले म्हणून रडत बसतो, याला काय करावे। जो परमार्थात जाणता तोच खरा जाणता होय। परमार्थ म्हणजे बावळटपणा कसा असेल। अनेक बुद्धिमान विद्वान लोकांना जिथे आपल्या बाजूला वळवायचे असते तिथे बावळटपणाला वावच नाही। विद्वान लोक वेदांत अत्यंत कठीण करून जगाला उगीच फसवतात। मग सामान्य माणसाला असे वाटते की अरे हा वेदांत आपल्यासाठी नाही, परंतु ही चूक आहे। वेदांत हा सर्वांसाठी, सर्व मनुष्य मात्रासाठी आहे। वेदांताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही। घराच्या छपराखाली ज्याप्रमाणे सर्व लहान लहान खोल्या येतात, त्याप्रमाणे वेदांतात इतर सर्व शास्त्र येतात। शास्त्राचे मार्ग हे वृत्तीला भटकू न देण्यासाठी आहेत, हे वृत्तीला हलू देत नाहीत। त्यात नामाची गाठ पडली की भगवंतापर्यंत साखळी जुडली जाते। आपण व्यवहारासाठी जन्माला आलो नसून भगवंतासाठी आलो आहोत, म्हणून आपण अमुक एक वस्तू नाही म्हणून कष्टी होण्यापेक्षा दुसरी एखादी वस्तू आहे म्हणून समाधानात राहावे। समाधान ही वस्तू फक्त भगवंताजवळ मिळते आणि ती मिळवण्याच्या आड काहीही येऊ शकत नाही। वृत्तीचे समाधान असणे ही भगवंताच्या कृपेची खूण आहे आणि त्याकरता भगवंताचे सतत अनुसंधान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। जानकी जीवन स्मरण, जय जय राम।
2: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 एफएम, अलवेज हार्ट टचिंग। आप लखानदेश, आपली मानसर।

0: गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार.
0: तर या आठवड्याची गोष्ट, आजची गोष्ट आहे सुमारे 2500 वर्षापूर्वीच्या एका महान तत्वज्ञाची, ग्रीस मध्ये जन्म

0: पाहिलेले अरिस्टॉटल हे जगातील सर्वात प्रभावशाली विचारवंतांपैकी एक मानले जातात. ते प्लेटोचे शिष्य आणि अलेक्झांडर द ग्रेटचे शिक्षक होते. तर्कशास्त्र, विज्ञान, राजकारण आणि नैतिकता या विषयावरील त्यांचे विचार आजही अभ्यासले जातात. परंतु अनेकांना माहीत नसलेली एक गोष्ट म्हणजे अरिस्टॉटल यांचे मृत्यूपत्र. इसवी सनापूर्वी 322 मध्ये निधन होण्यापूर्वीच त्यांनी आपल्या कुटुंबियांची, मुलांची आणि मालमत्तेची सविस्तर व्यवस्था करून ठेवली होती. त्यांच्या मृत्यूपत्रात अल्पवयीन मुलांच्या संगोपनासाठी एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच कुटुंबातील सदस्यांच्या हिताचे संरक्षण आणि मालमत्तेचे व्यवस्थापन याबाबतही स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. आजच्या भाषेत सांगायचे तर गार्डियन, ट्रस्टी आणि इस्टेट प्लॅनिंग या आधुनिक संकल्पनांची झलक त्या 2500 वर्ष जुन्या दस्तऐवजात दिसून येते. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते बरं का, मृत्यूपत्र ही केवळ मालमत्ता वाटपासाठी नसते तर कुटुंबाच्या भविष्यासाठी आखलेली एक कायदेशीर योजना असते. एक गोष्ट सर, अल्पवयीन मुलांसाठी मृत्यूपत्रात पालक नियुक्त करता येतो का?
1: होय, अर्थातच जर मुलं अल्पवयीन असतील तर मृत्यूपत्रात त्यांच्या संगोपनासाठी योग्य त्या व्यक्तीचे नाव गार्डियन म्हणून नमूद करता येते. त्यामुळे लहान मुलांच्या पालकांनी मृत्यूपत्रात या बाबीचा अवश्य उल्लेख करावा, जेणेकरून कोणतीही दुर्घटना झाल्यास काळजी योग्य रीतीने घेता येईल.
0: क्या बात आहे, श्रोत्यांनो पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शील्ड 7385-340-454.

0: सर्वानुभूति भगवत दर्शन
1: मानव मात्राचा जीवित आदर्श आहे, मानव मात्राचा जीवन उद्देश आहे सर्वानुभूति भगवत दर्शन। पण तुम्ही जर त्याला सर्व वस्तूंमध्ये पाहू शकणार नाही, तर निदान जी व्यक्ती तुम्हाला अत्यंत आवडते तिच्यात प्रथम त्याला बघा, त्यानंतर मग आणखी एका व्यक्तीत त्याला बघण्याचा प्रयत्न करा। अशा पद्धतीने पुढे चला। आत्म्यासमोर अनंत जीवन पडलेलं आहे, वाटेल तितका काळ लागू द्या, अपरंपार चिकाटी धरून प्रयत्न करा, तुमचं उद्दिष्ट सिद्ध होईलच। ईश उपनिषदात म्हटल्याप्रमाणे तो स्वरूपापासून कदापिही च्युत न होणारा एक आणि मनापेक्षाही अधिक वेगवान आहे। विषयांना प्रकाशित करणारी इंद्रिय त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्याला प्रकाशित करू शकत नाहीत, कारण तो त्यांच्या आधीच विद्यमान आहे, आधीचाच प्रकाशमान आहे। त्याच्या सत्तेनंच हिरण्यगर्भ सर्व जीवांना त्यांची त्यांची कर्मफळ देत असतो। तो गतिमान आहे, तो स्थिरही आहे, तो दूर आहे, तो जवळही आहे, तो सर्वांच्या आत आहे आणि तो सर्वांच्या बाहेरही आहे। तो सर्वात सर्वत्र ओतप्रोत भरून आहे, सर्व काही त्यातच अधिष्ठित आहे। जो समस्त भूतांना आत्म्यामध्ये बघतो आणि आत्म्याला समस्त भूतांमध्ये बघतो, तो त्या सर्वात्म दर्शनाकारणे कुणाचीही घृणा करत नाही, कुणापासूनही स्वतःला वेगळं करू इच्छित नाही। त्याचं आत्मदर्शन कधीही खंड पावत नाही। जेव्हा समस्त जीवन आणि समस्त विश्व ह्या आत्म्यामध्येच दिसू लागतं, तेव्हाच जीवनाचं आणि विश्वाचं रहस्य कळलं असं म्हणता येईल। ज्याच्या दिव्य चक्षूंना सर्वच भूत आत्माच दिसतात, त्याला कसला मोह पडणं शक्य आहे? सर्व विश्वभर एकच एक आनंदमय आत्मा ज्याच्या प्रत्ययाला येतो, त्याला शोक कसला? हे सर्व जीवांचं, सर्व पदार्थांचं एकत्व हा वेदांताचा आणखी एक महत्वाचा विषय आहे। आपण पुढे बघूच की आपल्या समस्त दुःखांचं एकमेव कारण अज्ञानच होय असं वेदांत सप्रमाण सिद्ध करून दाखवतो। आणि अज्ञान म्हणजेच ही बहुत्वाची जाणीव, ही नानात्वाची जाणीव। माणसा माणसात भेद आहे, जाती जातीत भेद आहे, चंद्रात आणि पृथ्वीत भेद आहे, अणुअणूत भेद आहे अशी जाणीव। ह्या असल्या जाणीवेतून, या भेदबोधातूनच सगळी दुःख जन्मतात। वेदांत म्हणतो की हा भेद वस्तुत अस्तित्वातच नाही, तो खरा नाही, तो केवळ आपल्याला भासतो इतकंच। तो वरवरचा आहे, वस्तूंच्या अंतस्थली, वस्तूंच्या गाभ्यात अभेदच विद्यमान आहे। हे वरवर भासणारं नानात्व भेदून तुम्ही जर आत शिराल, तर तुम्हाला आढळून येईल की माणसा माणसात, जाती जातीत, उच्च आणि नीच यांच्यात, गरीब आणि श्रीमंत यांच्यात, देवात आणि मानवात, मानवात आणि पशुत एकत्व विद्यमान आहे, सर्वात अभेद आहे। तुम्ही जर पुरेसे आत शिरू शकाल, तर सर्व काही त्या एकाचीच भिन्न भिन्न रूप असल्याचं तुम्हाला दिसून येईल। आणि जो हे एकत्व बघू शकतो, त्याला कशानंही भुरळ पडायची नाही, मोह मग त्याला कधीच झपाटू शकत नाही, आणि खरोखर त्याला मग काय बरं होऊ शकेल? त्याने सर्व वस्तूंचं खरं स्वरूप जाणलं असतं, सर्व वस्तूंचं रहस्य जाणलेलं असतं, त्याला मग आणखी दुःख कसलं? त्याला कशाविषयी वासना असणं शक्य आहे? वस्तुमात्रातील सत्याचा मागोवा घेत घेत तो भगवंतांपर्यंत पोचलेला असतो। आणि तो भगवंत कसा? तो ह्या सर्व वस्तूंचं केंद्र आहे, सर्व वस्तूंमागील एकत्व आहे, नित्य सत, नित्य चित आणि नित्य आनंद आहे। तिथे जन्म मृत्यू, आधी व्याधी, दुःख दैन्य, शोक अशांती या कशाचाच रिघाव नाही। तिथे आहे पूर्ण अद्वैत, पूर्ण आनंद। कारण त्यानं मग कोणासाठी शोक करावा? त्या सत्याचा, त्या अखंड सच्चिदानंदाचा लाभ झाल्यानंतर मग मृत्यू नाही, कष्ट नाहीत, कुणासाठी शोक करणं नाही, कुणाबद्दल दुःख होणं नाही। तो प्रभू सर्वत्र ओतप्रोत भरून आहे, तो शुद्ध आहे, तो निराकार आहे, विदेही आहे, निष्कलंक आहे, तो पवित्र आहे, निष्पाप आहे, तोच ज्ञाता आहे, तो मनाचा नियंता आहे, सर्वात श्रेष्ठ आहे, तो महान कवी आहे, तो स्वयंभू आहे, तोच सर्वांच्या मनःकामना पुरवणारा आहे। अज्ञानातून निर्माण झालेल्या या अविद्यामय जगाला परमार्थ सत्य समजून, ब्रह्मासारखं सत्य समजून जे त्याची आराधना करतात, तेच अंधारात चास पडतात आणि जे उभा जन्म या जगालाच खिळून बसतात, या जगापेक्षा उच्च किंवा श्रेष्ठ ज्यांना कधीच काही दिसत नाही ते तर आणखीच घन अंधकारात पिचतात. पण ज्याला या प्रकृतीचं रहस्य, तिचं खरं दैवी स्वरूप अवगत झालं आहे, या प्रकृतीच्या सहाय्यानं जो या प्रकृती पलीकडील त्या दैवी प्रकृतीचं चिंतन करतो तो मृत्यूच्याही पलीकडे जातो आणि त्या दैवी प्रकृतीच्या सहाय्यानं तो अमृत उपभोगतो. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापहितं मुखं तत्वं पूषन्न पावृणु सत्यधर्माय दृष्टये तेजो यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसावसौ पुरुषः सोऽहं अस्मि. हे सूर्यदेवा, तू आपल्या सोनेरी बिंबानं सत्य झाकून टाकलं आहेस, ते आवरण तू दूर कर की जेणेकरून सत्याकांक्षी अशा मला ते सत्य दिसू शकेल. तुझ्या मागे दडलेलं सत्य मी जाणलंय, तुझ्या किरणांचा खरा अर्थ, त्यांचं खरं स्वरूप मी जाणलंय, तुझा महिमा मी जाणलाय, तुझा मंगलमय परमरमणीय रूप मी पाहिलंय. तुझ्यामध्ये जो पुरुष आहे तोच माझ्यामध्ये आहे, मीच तो आहे.

श्रोते हो नमस्कार. मी प्राध्यापक योगेश सोमण. आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: विद्यावाणी, आपण ऐकत आहात विद्यावाणी, आपलं विद्यापीठ, आपला रेडिओ, फक्त 107.4
1: FM वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी सामुदायिक रेडिओचे कार्यक्रम. श्रोतो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद. हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद.
2: स्वराज संस्थान संचालनालय मध्य प्रदेश शासन संस्कृति विभाग प्रस्तुत करते हैं स्वामी विवेकानंद के आदर्शों और विचारों पर केंद्रित कार्यक्रम युग प्रवर्तक विवेक.

0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. रामकृष्ण हरी. नुसतं मन समुद्रा एवढं असून चालत नाही, खडकावर आदळून शांत परतणाऱ्या अबोल लाटांसारखी वेदना सहन करण्याची सहनशक्ती असावी लागते, आणि तेही हसत हसत. कारण प्रशंसा ही चेहऱ्याची नव्हे तर चारित्र्याची व्हायला होत असते. चांगला चेहरा सजवायला काहीशी मिनिटे लागतात, पण चांगले चारित्र्य बनवायला संपूर्ण आयुष्य लागतं. त्यामुळे धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर होऊ लागतात. रामकृष्ण,
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आर जे शुभांगी सोबत। आजच्या शुभदिन आयोरेमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज 15 ऑगस्ट हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी सर्वात मोठा सण आणि अभिमानाचा क्षण आहे। भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 1947 रोजी तब्बल 150 वर्षांच्या ब्रिटिश गुलामीच्या श्रृंखला तोडून आपला भारत देश स्वतंत्र झाला होता। आज आपला देश स्वातंत्र्याची 80 वर्ष पूर्ण करत आहे। हजारो लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी, क्रांतिकारकांनी आणि वीरांनी आपल्या रक्ताचं पाणी करून प्राणांची आहुती देऊन आपल्याला हे मोकळ्या हवेतलं स्वातंत्र्य मिळवून दिलंय। घरोघरी तिरंगा आणि राष्ट्राचा गौरव। आज देशाच्या कानाकोपऱ्यात लाल किल्ल्यावरील मुख्य सोहळ्यापासून ते गल्लीबोळांपर्यंत आणि घरोघरी आपला तिहेरी तिरंगी रंगाचा राष्ट्रध्वज तिरंगा अत्यंत दिमाखात फडकतोय। आजच्या या ऐतिहासिक दिवशी एका थोर क्रांतिकारक तत्वज्ञाची जयंती आणि स्वातंत्र्याच्याच दिवशी जन्मलेल्या महानायिकेचा वाढदिवस आहे। महर्षी अरविंद घोष भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रखर क्रांतिकारक, कवी, योगी आणि थोर तत्वज्ञ महर्षी अरविंद यांची आज जयंती। त्यांनी बंगालच्या फाळणीविरुद्ध आंदोलनात महत्वाची भूमिका बजावली आणि पुढे पुदुचेरी येथे आध्यात्मिक साधनेतून विश्वाला शांती आणि ज्ञानाचा मार्ग दाखवला। अभिनेत्री राखी गुलजार 15 ऑगस्ट 1947 रोजी म्हणजेच भारत स्वतंत्र झाला त्याच दिवशी जन्माला आलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री राखी आज वयाची 79 वर्ष पूर्ण करत आहेत। तपस्या, करण अर्जुन, दाग यासारख्या शेकडो चित्रपटांमधून त्यांनी आपल्या कसदार अभिनयाची छाप पाडली आहे। आजचा मनभावन सुविचार, स्वातंत्र्य ही केवळ एक भेट नाही तर ती एक मोठी जबाबदारी आहे। देशासाठी प्राणांचं बलिदान देणारे वीर अमर झालेच, पण आज देश मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणं, शिस्त पाळणं आणि एकमेकांशी प्रेमाने राहणं हीच आपली सर्वात मोठी देशभक्ती आहे। आणि आजची बोधकथा, कारगिल युद्धाच्या वेळेस एका छोट्या गावातील एक तरुण सैनिक सीमेवर सैन्यात भरती होऊन निघाला होता। त्याची वृद्ध आई त्याला निरोप द्यायला स्टेशनवर आली होती। आईच्या डोळ्यात अश्रू होते पण चेहऱ्यावर अथांग अभिमान होता। आईने आपल्या मुलाच्या हातात एक छोटासा रेशमी तिरंगा दिला आणि म्हणाली, बाळा जेव्हा जेव्हा तुला रणांगणात भीती वाटेल किंवा थकवा येईल तेव्हा खिशातला हा तिरंगा बाहेर काढ आणि आठवण कर की या 3 रंगांमध्ये 140 कोटी भारतीयांचे आशीर्वाद, तुझ्या पूर्वजांचं बलिदान आणि या मातीचा स्वाभिमान दडलेला आहे। तो तरुण सैनिक सीमेवर गेला। अत्यंत प्रतिकूल हवामानात बर्फाच्छादित शिखरावर जेव्हा शत्रूच्या गोळ्यांचा वर्षाव होत होता तेव्हा सैनिकांचा दारुगोळा संपत आला होता। सैनिकांमध्ये थकवा आणि निराशा येऊ लागली होती। त्या क्षणी त्या तरुणाने खिशातला तो छोटासा तिरंगा काढला आणि उंचावून धरला। तो फडकणारा तिरंगा पाहताच सर्व सैनिकांच्या अंगात जणू विजेचा संचार झाला। त्यांना आपल्या बलिदानाचं आणि मातृभूमीच्या रक्षणाचं मोल समजलं। त्यांनी नव्या ताकदीनं शत्रूवर हल्ला चढवला आणि त्या शिखरावर पुन्हा एकदा भारताचा विजय पताका फडकवला। आपला तिरंगा हा केवळ कापडाचा तुकडा नाही, ती 140 कोटी भारतीयांची ताकद, एकता आणि अमर बलिदानाची ओळख आहे। जेव्हा आपण देशहितासाठी एकत्र येतो तेव्हा जगातील कोणतीही ताकद आपल्याला हरवू शकत नाही। तेव्हा श्रोते हो, आज 15 ऑगस्टच्या या सुवर्णमयी सकाळी आपण सर्वांनी एक संकल्प करूया। आपण आपापल्या क्षेत्रात काहीही करत असू, विद्यार्थी असो, शेतकरी असो, शिक्षक असू देत, व्यापारी असू देत किंवा सफाई कर्मचारी, आपलं काम अत्यंत प्रामाणिकपणे करणं, पाण्याचा आणि अन्नाचा अपव्यय न करणं, सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं आणि एकमेकांमध्ये भाषिक आणि धार्मिक भेदभाव न ठेवता बंधुभाव जपणं हीच आपल्या क्रांतिकारकांना खरी श्रद्धांजली ठरेल। चला तर मग स्वातंत्र्य दिनाचा आनंद आज साजरा करूया, राष्ट्रध्वजाला वंदन करूया। ऐकत रहा तुमचं आणि आमचं लाडकं रेडिओ स्टेशन रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आर जे शुभांगी सोबत।

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 1 भावन 90.8 FM, always had touchy.
1: पंधरा ऑगस्ट श्रीराम समर्थ. वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण. आपला देह पंचमहाभूताचा आहे, यामधला मी कोण हे पहावे. जे नाचणार ते मी कधी असणार नाही, म्हणजे पंचमहाभूताचा मी नाही हे ठरलं. जो शाश्वत असतो तोच सच्चिदानंद असतो. मी भगवंत स्वरूप व्हावे अशी प्रत्येक मनुष्याची सुप्त अगर प्रकट इच्छा असते, तेव्हा त्यापैकी थोडा तरी मी असल्याशिवाय मला असे वाटणार नाही. भगवंताचे स्वरूप आनंदमय आहे आणि आपण सर्व लोक आनंदात राहावे असे म्हणतो. मी आनंदापासून वेगळा होतो तेव्हा कुठेतरी चुकले असे समजावे. अपूर्ण सृष्टी पूर्ण करण्यासाठीच मनुष्याची उत्पत्ती भगवंताने आपल्या अंशरूपाने केली. आपल्या आनंदात व्यत्यय आणणारे विषय जाणून घेतले म्हणजे मग आनंदात बिघाड नाही येणार. या वाटेने चोर आहेत असे समजले म्हणजे त्या तयारीनेच आपण जातो. जो भक्त झाला त्याला विघ्ने येत नाहीत. भगवंताचे म्हणून कोणतेही काम केले म्हणजे त्रास नाही होत. आनंदाचा साठा कुठे निश्चित असेल तर तो भगवंताजवळ आहे. नाटकात राजाचे काम करणारा माणूस जसा मी खरा भिकारीच आहे हे ओळखून काम करतो, त्याप्रमाणे आपण आपले खरे स्वरूप ओळखून प्रपंच करावा. नाशवंत वस्तूवर आपण प्रेम करतो, तसेच लहानसहान गोष्टीत अभिमान धरतो, इथेच तर आपले चुकते. मी जे नाही ते व्हावे यात चूक आहे असे वाटते. कामधेनूजवळ आपण विषय मागतो आणि मग दुःख झाले म्हणून रडत बसतो, याला काय करावे. जो परमार्थात जाणता तोच खरा जाणता होय. परमार्थ म्हणजे बावळटपणा कसा असेल. अनेक बुद्धिमान विद्वान लोकांना जिथे आपल्या बाजूला वळवायचे असते तिथे बावळटपणाला वावच नाही. विद्वान लोक वेदांत अत्यंत कठीण करून जगाला उगीच फसवतात. मग सामान्य माणसाला असे वाटते की अरे हा वेदांत आपल्यासाठी नाही, परंतु ही चूक आहे. वेदांत हा सर्वांसाठी, सर्व मनुष्य मात्रासाठी आहे. वेदांताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही. घराच्या छपराखाली ज्याप्रमाणे सर्व लहान लहान खोल्या येतात, त्याप्रमाणे वेदांतात इतर सर्व शास्त्र येतात. शास्त्राचे मार्ग हे वृत्तीला भटकू न देण्यासाठी आहेत. हे वृत्तीला हलू देत नाहीत. त्यात नामाची गाठ पडली की भगवंतापर्यंत साखळी जुडली जाते. आपण व्यवहारासाठी जन्माला आलो नसून भगवंतासाठी आलो आहोत. म्हणून आपण अमुक एक वस्तू नाही म्हणून कष्टी होण्यापेक्षा दुसरी एखादी वस्तू आहे म्हणून समाधानात राहावे. समाधान ही वस्तू फक्त भगवंताजवळ मिळते आणि ती मिळवण्याच्या आड काहीही येऊ शकत नाही. वृत्तीचे समाधान असणे ही भगवंताच्या कृपेची खूण आहे आणि त्याकरता भगवंताचे सतत अनुसंधान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जानकी जीवनस्मरण जय जय राम.
2: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, always heart touching. आपला खानदेश, आपली माणसं.

0: गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार.
0: तर या आठवड्याची गोष्ट, आजची गोष्ट आहे सुमारे 2500 वर्षापूर्वीच्या एका महान तत्वज्ञाची. ग्रीसमध्ये जन्मलेले ॲरिस्टॉटल हे जगातील सर्वात प्रभावशाली विचारवंतांपैकी एक मानले जातात. ते प्लेटोचे शिष्य आणि अलेक्झांडर दी ग्रेटचे शिक्षक होते. तर्कशास्त्र, विज्ञान, राजकारण आणि नैतिकता या विषयावरील त्यांचे विचार आजही अभ्यासले जातात. परंतु अनेकांना माहीत नसलेली एक गोष्ट म्हणजे ॲरिस्टॉटल यांचे मृत्यूपत्र. इसवीसनापूर्वी 322 मध्ये निधन होण्यापूर्वीच त्यांनी आपल्या कुटुंबियांची, मुलांची आणि मालमत्तेची सविस्तर व्यवस्था करून ठेवली होती. त्यांच्या मृत्यूपत्रात अल्पवयीन मुलांच्या संगोपनासाठी एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच कुटुंबातील सदस्यांच्या हिताचे संरक्षण आणि मालमत्तेचे व्यवस्थापन याबाबतही स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. आजच्या भाषेत सांगायचे तर गार्डियन, ट्रस्टी आणि इस्टेट प्लॅनिंग या आधुनिक संकल्प

0: नियुक्त करता येतो का?
1: होय, अर्थातच जर मुलं अल्पवयीन असतील तर मृत्यूपत्रात त्यांच्या संगोपनासाठी योग्य त्या व्यक्तीचे नाव गार्डियन म्हणून नमूद करता येते. त्यामुळे लहान मुलांच्या पालकांनी मृत्यूपत्रात या बाबीचा अवश्य उल्लेख करावा, जेणेकरून कोणतीही दुर्घटना झाल्यास काळजी योग्य रीतीने घेता येईल.
0: क्या बात आहे. श्रोतो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शिल्ड 7385 340 454.

0: सर्वानुभूती भगवत दर्शन।
1: मानव मात्राचा जीवितादर्श आहे, मानव मात्राचा जीवन उद्देश आहे सर्वानुभूती भगवत दर्शन। पण तुम्ही जर त्याला सर्व वस्तूंमध्ये पाहू शकणार नाही, तर निदान जी व्यक्ती तुम्हाला अत्यंत आवडते तिच्यात प्रथम त्याला बघा, त्यानंतर मग आणखी एका व्यक्तीत त्याला बघण्याचा प्रयत्न करा, अशा पद्धतीने पुढे चला। आत्म्यासमोर अनंत जीवन पडलेलं आहे, वाटेल तितका काळ लागू द्या, अपरंपार चिकाटी धरून प्रयत्न करा, तुमचं उद्दिष्ट सिद्ध होईलच। ईश उपनिषदात म्हटल्याप्रमाणे तो स्वरूपापासून कदापिही च्युत न होणारा एक आणि मनापेक्षाही अधिक वेगवान आहे। विषयांना प्रकाशित करणारी इंद्रिय त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्याला प्रकाशित करू शकत नाहीत, कारण तो त्यांच्या आधीच विद्यमान आहे, आधीचाच प्रकाशमान आहे। त्याच्या सत्तेनंच हिरण्यगर्भ सर्व जीवांना त्यांची त्यांची कर्मफळ देत असतो। तो गतिमान आहे, तो स्थिरही आहे, तो दूर आहे, तो जवळही आहे, तो सर्वांच्या आत आहे आणि तो सर्वांच्या बाहेरही आहे। तो सर्वात सर्वत्र ओतप्रोत भरून आहे, सर्व काही त्यातच अधिष्ठित आहे। जो समस्त भूतांना आत्म्यामध्ये बघतो आणि आत्म्याला समस्त भूतांमध्ये बघतो, तो त्या सर्वात्म दर्शनाकारणे कुणाचीही घृणा करत नाही, कुणापासूनही स्वतःला वेगळं करू इच्छित नाही। त्याचं आत्मदर्शन कधीही खंड पावत नाही। जेव्हा समस्त जीवन आणि समस्त विश्व ह्या आत्म्यामध्येच दिसू लागतं, तेव्हाच जीवनाचं आणि विश्वाचं रहस्य कळलं असं म्हणता येईल। ज्याच्या दिव्य चक्षूंना सर्वच भूत आत्माच दिसतात, त्याला कसला मोह पडणं शक्य आहे? सर्व विश्वभर एकच एक आनंदमय आत्मा ज्याच्या प्रत्ययाला येतो, त्याला शोक कसला? हे सर्व जीवांचं, सर्व पदार्थांचं एकत्व हा वेदांताचा आणखी एक महत्वाचा विषय आहे। आपण पुढे बघूच की आपल्या समस्त दुःखांचं एकमेव कारण अज्ञानच होय असं वेदांत सप्रमाण सिद्ध करून दाखवतो। आणि अज्ञान म्हणजेच ही बहुत्वाची जाणीव, ही नानात्वाची जाणीव। माणसा माणसात भेद आहे, जाती जातीत भेद आहे, चंद्रात आणि पृथ्वीत भेद आहे, अणुअणूत भेद आहे अशी जाणीव। ह्या असल्या जाणीवेतून, या भेदबोधातूनच सगळी दुःख जन्मतात। वेदांत म्हणतो की हा भेद वस्तुतः अस्तित्वातच नाही, तो खरा नाही, तो केवळ आपल्याला भासतो इतकंच। तो वरवरचा आहे, वस्तूंच्या अंतस्थली, वस्तूंच्या गाभ्यात अभेदच विद्यमान आहे। हे वरवर भासणारं नानात्व भेदून तुम्ही जर आत शिराल, तर तुम्हाला आढळून येईल की माणसा माणसात, जाती जातीत, उच्च आणि नीच यांच्यात, गरीब आणि श्रीमंत यांच्यात, देवात आणि मानवात, मानवात आणि पशुत एकत्व विद्यमान आहे, सर्वात अभेद आहे। तुम्ही जर पुरेसे आत शिरू शकाल, तर सर्व काही त्या एकाचीच भिन्न भिन्न रूप असल्याचं तुम्हाला दिसून येईल। आणि जो हे एकत्व बघू शकतो, त्याला कशानंही भुरळ पडायची नाही, मोह मग त्याला कधीच झपाटू शकत नाही, आणि खरोखर

त्याला मग काय बरं होऊ शकेल? त्यांनी सर्व वस्तूंचं खरं स्वरूप जाणलं असतं, सर्व वस्तूंचं रहस्य जाणलेलं असतं, त्याला मग आणखी दुःख कसलं? त्याला कशाविषयी वासना असणं शक्य आहे? वस्तुमात्रातील सत्याचा मागोवा घेत घेत तो भगवंतांपर्यंत पोचलेला असतो. आणि तो भगवंत कसा? तो ह्या सर्व वस्तूंचं केंद्र आहे, सर्व वस्तूंमागील एकत्व आहे, नित्य सत, नित्य चित आणि नित्य आनंद आहे. तिथे जन्म मृत्यू, आधी व्याधी, दुःख दैन्य, शोक अशांती या कशाचाच रिघाव नाही. तिथे आहे पूर्ण अद्वैत, पूर्ण आनंद. कारण त्यानं मग कोणासाठी शोक करावा? त्या सत्याचा, त्या अखंड सच्चिदानंदाचा लाभ झाल्यानंतर मग मृत्यू नाही, कष्ट नाहीत, कुणासाठी शोक करणं नाही, कुणाबद्दल दुःख होणं नाही. तो प्रभू सर्वत्र ओतप्रोत भरून आहे. तो शुद्ध आहे, तो निराकार आहे, विदेही आहे, निष्कलंक आहे, तो पवित्र आहे, निष्पाप आहे, तोच ज्ञाता आहे, तो मनाचा नियंता आहे, सर्वात श्रेष्ठ आहे, तो महान कवी आहे, तो स्वयंभू आहे, तोच सर्वांच्या मनःकामना पुरवणारा आहे. अज्ञानातून निर्माण झालेल्या या अविद्यामय जगाला परमार्थ सत्य समजून, ब्रह्मासारखं सत्य समजून जे त्याची आराधना करतात तेच अंधारात चास पडतात. आणि जे उभा जन्म ह्या जगालाच खिळून बसतात, या जगापेक्षा उच्च किंवा श्रेष्ठ ज्यांना कधीच काही दिसत नाही, ते तर आणखीच घन अंधकारात पिचतात. पण ज्याला या प्रकृतीचं रहस्य, तिचं खरं दैवी स्वरूप अवगत झालं आहे, या प्रकृतीच्या सहाय्यानं जो या प्रकृती पलीकडील त्या दैवी प्रकृतीचं चिंतन करतो, तो मृत्यूच्याही पलीकडे जातो आणि त्या दैवी प्रकृतीच्या सहाय्यानं तो अमृत उपभोगतो. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं तत्त्वं पूषन्न पावृणु सत्यधर्माय दृष्टये तेजो यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसावसौ पुरुषः सोऽहं अस्मि. हे सूर्यदेवा, तू आपल्या सोनेरी बिंबानं सत्य झाकून टाकलं आहेस, ते आवरण तू दूर कर की जेणेकरून सत्याकांक्षी अशा मला ते सत्य दिसू शकेल. तुझ्या मागे दडलेलं सत्य मी जाणलंय, तुझ्या किरणांचा खरा अर्थ, त्यांचं खरं स्वरूप मी जाणलंय, तुझा महिमा मी जाणलाय, तुझं मंगलमय परमरमणीय रूप मी पाहिलंय, तुझ्यामध्ये जो पुरुष आहे तोच माझ्यामध्ये आहे, मीच तो आहे.

नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

श्रोते हो नमस्कार, मी प्राध्यापक योगेश सोमण. आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: विद्यावाणी आपण ऐकत आहात विद्यावाणी आपलं विद्यापीठ आपला रेडिओ फक्त 107.4
1: 107.4 FM वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी सामुदायिक रेडिओचे कार्यक्रम. श्रोतो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद. हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद.
2: स्वराज संस्थान संचालनालय मध्य प्रदेश शासन संस्कृति विभाग प्रस्तुत करते हैं स्वामी विवेकानंद के आदर्शों और विचारों पर केंद्रित कार्यक्रम युग प्रवर्तक